हे प्राणनाथ गोविंद कृपा निधान जगत गुरु हे संसार तापर करुणा सब दुख हरो हे करुण योग दयाले दीनानाथ